alalua don chau ni poin alang ani mizorama chanchin cha alauluta kumsang zaria somkwa palia pubuang le sap upati anlo thlenga mizote tan aob minron siam saka kho eng kanlo mu ve thei pha ta bible muthen khatte anletlinga literature bul minron tran tran saka anhnu loka puzo sap hlui le puzo sap tharate anlo chuak le school te minron din sakin nasa takin literature lama मसोन ना मिरोन छप छ सखलेया चुमिन नु कुम सांग खजकवा समथुम परुका मिजो नोवेल मसबेर बियाक लेन जियाक अलो छुवाक ले ता चुमिन नुवा थोनथु तोय जिसंग संगते अनलो छुवाक छवा ड्रामाला मापो नसतकिन मा कनसोन छौत जेलानी चंचिन बु पोही लाइसुइ चंचिन बु कुम सांग खजरियात समकवा परियाता कुजियाकिन अछुवाका कुम सांग खजकवा पथनिया मिजो ले वाइ चंचिन बु ति अछुवाक लेया ROB kan nei atanga ma kan son chho chakzia hi asia thei mai ome mizo hnam tan literature apoimo zia hi inlo chhui don tiang pakhatna chuan in pum khatna thlen tu khovel pum ang po in chhui ila nam chitin tong sang sang mangte hi thule hla awang in kan in pum khat thin ani nam nun zia le chet zia po kan in sia ton sak chin William Shakespeare kha thule hla chuan खोवेल अदेंग छुआका अथुजियाक अनलेलिन नचोंग मंग अपियांगिन ब्रिटिश हौनुन फुंगते डेनमार्क हौ खुसकदानते अनशियात फा जेला चुचोन अन कल्चर इन शियात तुनना थ्लेन छिन जौफा ते मुन संग संग ओमते तान पो कन थुले ला हियान मिन्ति पुम खता कुमसांग खजरिया सुमकुआ पलिया आओबी मिजोविन कने मा खचोन मिजोरामा चोंग जि संग संग अलेंग नसलेआ voin theng poin chibil tong mangtam tak chuan mizo pola in ti chadu lovin anin labing fala ma seng lusei tong in bible buthen khat le lin aloni taka khan zo na thak tam tak tan man ve lo thei lo na chen alo om ta a christian an pung zela lusei tong bible chu man aloni chhau tak zela chuan nam in pum khat na athen ta ani lathu mangin puro sang liana zorok chuan hetiang hian alo au chua puiboka zan in chu kalung len min hnem turin ram chung le pon telephone bu te ka han thira us unau ti kangai zam pui tlang dung o manipur rengun po zali kan chuang ti in literature hian nam pum khatna min siam dan hi soitur tam tak a om ani pahni na chuan nam thil min ngai hlutir mizo thule hlatam tak kan nei jinga kan pi le kan pu te nun dan moi tak mai tlom ngai na kan nei te hi oral literature chungka mai ba ka ziakin anlo da thlip thlepa kan pi le kan pu te nun je moi tak kha eng ang nge ani ti kan she theya chang thar ten tlom ngai na von nun zel dan tur te kan shat pha ani mizo chanchina ming dai to ngai lo tur wana pa te ताइतसिन नते चनचिन तम तकन श्यात अचंग पुइन छंग 13 नुना तलोम ngai nan sa tak atua literature hian nam nun min ngai hlutir na sa em em ani pathum na chuan e zon na konga min pui mizorama hian thalai le khatiam sarkar na kher thoklawa journalism lama e zong tam tak an oma chanchin bulama anin mangani hei hian an e zon na asiam mai ba ka rammel mang ati danglama mason na min pe ani tin sarkar thil ti diklo eng department in emo alo ti diklo ani chuan investigative journalism lama thok vyak tha tak tak ten rti mang ten an chui chak zung zung te hi ramle nam mason na na chang atang kai hlea zorama chanchin bu tha tak tak tam tak alo chuak to a heng hian mason na rabi tha tak tak min chop chua sak ani palina chuan nun kai swai tu tha ani literature in atum ber pakhat chu zeble pe hel omlawa singnun puan chwa ani wangin singnuna adum le war po thleidang chuang lovin atar lang thina mizo thon thu tam takan chiar hian re theina pal tlang tura chelna poimo ziate diklo taka thuvei vir chingte tlak chia dante har sanna le buaina kara mangai na te kan thon thu tam ber lai mu ania achiar tu te thinlunga na thokin an thinlunga thu asoya shad lo kara nun alo kai swai ta thin ani mizo te hlajinga po hla tha tam tak oma heng hian nun akai swaya ril ruchia kan put theina tur tam tak oma min swai ngil thin hlamangin in fui ton na tha tak
tắc ốm chín bốc.